0: असं का
1: हेरलं ते हेरलं लगीन पपलेट ठरलं.
0: आता चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं.